0: Liebe HFM, nur die Ecke Megahertz.
1: ಬಲನ ಸಲಿ ಸೀರೀಸ್ ತೋಗೆ ವಾಹಕ ದಕ್ಕಾಲಾರು ನೆಟ್ಫ್ಲಿಕ್ಸ್ ಕ ಮಿಹಾರು ಎಮ್ಮೆ ಬಾರಂಗ್ ಹಿಂಗಾ ಸೀರೀಸ್ ಗೆ ವಾಹಕ ಕೊಮ್ಮೆ ಹೆಂವಿಸ್ ದಕ್ಕಾಲಂಗೆ ಬಜೆಹೆ ಹಿಂದಿ ಡ್ರಾಮಾ ಸಿಲ್ಸ್ಲಾ ಮುಸಾಫಿರ್ ಕೆಫೆಯಕಿ ಫುರಿಹಮ ಲೋಬಿಗೆ ಓಫೆನಿ ದುನಿಯೇಕವುರೆ ಬೊಡ ಮಿಸಮಾಣುಗೆ ಲೋಬಿಗೆ ಗುಳುಂತೌಗ ಹುಣ್ಣ ಒಳುಂಬೊಳುಂತಕ ಹಾಗೀಗಿ ಇಹುಸಾಸ್ತ ವರ ಫುಂಕು ದಕ್ಕುವದೆ ಡ್ರಾಮಾ ಸಿಲ್ಸ್ಲಾಯೆ ದಿವ್ಯಾ ಪ್ರಕಾಶ್ ದುಬೆಗೆ ಎಮ್ಮೆ ಮಕ್ಬೂಲ್ ಹಿಂದಿ ನೋವೆಲ್ಗೆ ಮಚ್ಚ ಬಿನಾಕೊಂ ಉಫದ್ದಾಫವಾಮ ಸಿಕ್ಕತೆ ಜುಮ್ಲಾ ಅಂಗ್ ಎಪಿಸೋಡ್ಗೆ ಮಚ್ಚಂಗ್ ಎಕುಲೈಫವಾ ಮಿ ಸಿಲ್ಸ್ಲಾಯಂ ಕಿಯಾದಿನಿ ಲೋಯೆಬ್ಬಾ ಉಮ್ಮೀದುತ ದಿರುಂಗೆ ಎಕೆ ಮರಹಲಾಗ ಗುಳಿ ಲಾಮಹಿಗಿಂದಾ ಗೊತುಗೆ ಶೌಗರಿ ವಾಹಕೆ
2: ಜಿಂದಗಿ ಮೇ ಹರ್ ಮುಸಾಫಿರ್ ಕಿಸಿ ವಜಹ ಸೆ ಮಿಲ್ತಾ ಹೈ ಕೋಯಿ ಥೋಡಿ ದೇರ್ ಕೆ ಲಿಯೆ ಕೋಯಿ ಜಿಂದಗಿ ಭರ್ ಕೆ ಲಿಯೆ
3: ತುಮಾರೆ ಚೆಹರೆ ಪೆ ನಾ ವೋ ವಾಲಿ ಎನರ್ಜಿ ಹೈ
4: ವೋ ಎನರ್ಜಿ ಮತಲಬ್
3: ಜೈಸೆ ಕೋಯಿ पहली बार किसी लड़की को घर लाया
4: वो लॉयर है
3: जी
5: ऑब्जेक्शन मिलोर्ड
3: मिलोर्ड नहीं होता
5: सस्टेन्ड
3: कल प्ले देखने चलोगे
5: कल तो मंडे है
3: मंडे को कम जीते हो क्या
6: थोड़ा पास आइए ना मैडम
3: तुम जैसे लोग थोड़ी देर से मिलते हैं
5: और तुम जैसे ज्यादा देर रुकते नहीं
7: मोहब्बत का अजीब ही तरीका होता है वो फिर से लौट आती है किसी नए रूप में किसी नई मुस्कुराहट के साथ
8: सांसों में भी है खलश बह रही
3: कहां लिखा है ऐसा रूल कि हम दो लोगों को अलग अलग लाइफ स्टेजेस में प्यार नहीं कर सकते चंदर चंदर की लाइफ में अगर सुधा नहीं होती तो आज ये मुसाफिर कैफे नहीं होता
5: अरे ये सभी जानते हैं कि यही वो लड़की है जो इस कैफे को इतना स्पेशल बनाती है
9: हम पर किसी के होने का असर उतना ही होता है जितना उनके ना होने का

0: कभी कभी सबसे बड़ा सफर वो होता है जहां हम किसी नई जगह नहीं बल्कि उस मोहब्बत के पास जाते हैं जिसे हम खो चुके हैं।
1: ಉಫೆದ್ದುಂ ಗೆ ಫಾಹತು ಗತಿಬೆ ಹುನರ್ವರಿ ಫನ್ನಾನೂನ ಬಲಾಯರು ಲೀಟ್ರೋಲುಂ ಫೆನಿಗೆಂದನಿ ಕುಳದಾನ ಎಕ್ಟ ವಿಕ್ರಾಂತ್ ಮಸಿ ಏನ ಅದಾಕುರನಿ ಅಮೆರಿಕಾ ಎಂ ಎಂಬುರಿಯಾಸ್ ಅಮಿಲ ಕೆಫೆನ್ ಹುಳುಂ ಗೆ ಹುವಫೆನೆ ದೇಕಮುಂದ ಸಾಫ್ಟ್ವೇರ್ ಇಂಜಿನಿಯರೇ ಕಮವ್ವ ಚಂದರ್ ಮೋಹನ್ ಶರ್ಮಾ ಗೆ ರೋಲ್ ಏನ ಯಕು ಫೆನಿಗೆಂದ ವೇದಿಕಾ ಪಿಂಟೋ ಕುಳೆಫವಣಿ ಭೋಪಾಲ್ ಗೆ ಇವ್ವರುಗದ ಇಂಡಿಪೆಂಡೆಂಟ್ ವಕೀಲ ಕಮವ್ವ ಸುಧಾ ಗೆ ರೋಲ್ ಮಿಗೇತುರು ಮಹಿಮಾ ಮಕ್ವಾನಾ ಫೆನಿಗೆಂದನಿ ಚಂದರ್ ಗೆ ದಿರಿಯುಳುಮ ಹಮಜಿಹುಂ ಗೆನೆಸ್ತೆ ಮಡು ಮ್ಯಾತ್ರಿ ಪ್ರೀತಿಗೆ ರೋಲು ಮಿ ಸಿಲ್ಸ್ಲಾ ಉಫದ್ದಾ ಫಣಿ ಲಿಟಲ್ ಥಿಂಗ್ಸ್ ಫಾರ್ ದ ಮಶೂರ್ ಉಫೆದುಂತವ್ಗೆ ಡೈರೆಕ್ಟರ್ ರುಚಿರ್ ಅರುಣ್ಗೆ ಇರುಷಾದ್ಗೆ ದಶುಂ ಮಿ ವಿಕ್ರಾಂತ್ ಮಸಿ ಕೋ ಪ್ರೊಡ್ಯೂಸರ್ಗೆ ಗೊತ್ತುಗ ಮಸಿಕೆ ಕುರಿ ಪುರತಮ ಪ್ರೊಜೆಕ್ಟ್ ವಿಸ್ಮೆ ವಿಕ್ರಾಂತ್ ಮಸಿ ಮಿ ಪ್ರೊಜೆಕ್ಟ್ ಶೌಗುವೆರಿವೀವರುಂ ಅಮಿಲ್ಯ ಮಿ ಸೀರೀಸ್ ಕೋ ಪ್ರೊಡ್ಯೂಸ್ ಕುರನ್ ನಿಮ್ಮೆ ಅದಿ ವಾಹಕ್ಯಾಗೆ ಲಿಯುನ್ ತೆರಿಯ ದಿವ್ಯಾ ಪ್ರಕಾಶ್ ದುಬೆ ವಿಸ್ ಮಿ ಸಿಲ್ಸ್ಲಾಗೆ ಮಂಜರಕುಂ ಫಿನಿಗೆಂದೆ
2: ಸಹಿ ಇನ್ಸಾನ್ ಗಲತ್ ವಕ್ತ್ ಪರ್ ಮಿಲೆ तो हम कसूर वक्त को देते हैं पर शायद सवाल वक्त का नहीं सवाल यह है क्या हम उस वक्त खुद के लिए सही थे
3: आप तो चुप चुप बैठे अच्छा आपकी हॉबीज क्या है
0: देखिए मेरे बारे में जानने लायक बस इतना है कि मुझे मेरी जॉब बिल्कुल नहीं पसंद लॉजिस्टिक्स बहुत ही बोरिंग काम है
3: पर मेरी मम्मा तो बता रही थी आप इंजीनियर हैं
0: जी अमेरिका में था
3: अमेरिका मुझे ना हमेशा से अमेरिका में सेटल होना था बाय गॉड अब शादी के बाद हम वहां सेटल हो सकते हैं ना
0: नहीं
3: क्यों पसंद नहीं आपको
0: नहीं
4: क्या आप सुनिए दो मिनट बात करनी है ये आदमी जो आपके साथ बैठा है ना
3: नहीं
4: नहीं नहीं शक्ल पे मत जाओ इसकी सीरियसली
3: यस व्हाट
4: इस आदमी को ना लड़कियों से बस तीन चीजें चाहिए
0: नहीं नहीं नहीं मजाक कर रही है
4: मजाक नहीं कर रही मजाक तो मेरा बन चुका है
3: हाँ बोलो बोलो
4: को पता है मैं इसके बच्चे की माँ बनते बनते दो बार बन चुकी हूँ
0: व्हाट
4: इंसानियत के नाते ना मैं तो सिर्फ तुझे वॉर्न कर सकती हूँ बाकी तुम्हारी लाइफ है तुम्हारी जिंदगी है तुम्हें जो जो जी यू बोरिंग माय फुट मम्मी चली गई
0: तुम बिल्कुल पागल हो सुधा
5: ऐसा है चंदर मोहन शर्मा कि बिना थोड़े पागल हुए ना दुनिया को झेला नहीं जा सकता
0: उसकी मम्मा और मेरी मासी बेस्ट फ्रेंड है
1: सीरीज के वाहक कुरियदनी भोपाल दे मसूरी के रीत मंजर तोगे तेरें मासिया मिहार के हादसा तक गुलवादम वाहक फैशनी भोपाल का चंदरा सुधा बदल वाहिसाबों ಸುಧಾ ಕಾಯವಣಿಕುರಂ ಬೇನು ನುವಾಕಮ ಬುಣಿ ನಂವೆಸ್ ಏನಾಗೆ ತೆದುವೆರಿ ಮಿಜಾಜ ಚಂದರ್ ಗೆ ಹಿಲ್ಲೆಂಬಿ ದೆಮಿಹುಂ ಎಕುಗಾವುಳೆಂ ಫಶಾ ನಮ್ಮೆ ಸುಧಾಗೆ ಕೆರಿಯಾಯಂ ಒಯ್ ಬೊಡು ಉಮ್ಮೀದುಗೆ ಸಾಬುಂ ದೆಮಿಹುಂಗೆ ಮೆದುಗ ಮಸಲ ಜೆಹಿ ಪಕಿವಾನ್ ಜೆಹೆ ಅಹರ್ತಕೆ ಫಹುಂ ಮಾಯೂಸೆಫವಾ ಚಂದರ್ ಏನಾಗೆ ವಜೀಫಾ ದೂಕೋ ಮಸೂರಿಯಗ್ಗೊಸ್ ಮುಸಾಫಿರ್ ಕೆಫೆ ಹುಳುವ ಎತನು ಏನಾಯ್ ಪ್ರೀತಿಯಾ ದಿಮಾವೆ ದಿರಿಯುಳುಮಂಗಣ್ಣ ಬದಲ್ತ ಮಿ ಸಿಲ್ಸ್ಲಾಗ ವರ ಫುರಿಹಮೆ ವಣಿ ದಕ್ಕುವೆ ದೀಫಾ

0: स्पोर्ट्स बीट, स्पोर्ट्स बीट।
1: दिवे एफएम मिगडी गमिगेनिस्तेनी स्पोर्ट्स बीट शो या एकुगा कुरिया मिदानी समा अलगंडा एकुगा कुरिन वेस फाहागा कुरि गोता मी शोगा मी बावरवनी वरा खास कुलुन तेरिए किकबॉक्सुन राज्य रीति नंग होदा दीफवा कुलुन तेरिया फातुम फातुम वनी मी फहुन लंका गा कुरिया दिया कामा फाइटा लीग केफे लाशे गवादा को चैंपियन कम होदा फा देन हम एम में फुरतमा वेस अमी होदी कामयाब हम वरा वरा मरहबा कियां इंगे फातुम
2: शुक्रिया
1: शोगे फरातुम वेस मरहबा फातुम मी लंका के प्लेटफॉर्म का मी फातुम वादा कुल फुरतम फार मी हेनो
2: किकबॉक्सिंग के फुरतम मुबारा मी अलगन बावेरे वि कुरिम वेस लंका का टाइक्वांडो मुबारा ते का बावेरे फोन न
1: देन मी राज्य के हा आम कुलिवरे नू अस्तु मी कीए मार्शल आर्ट्स के दश मी अन्ननी मी कुलिवरे हेनो कीने अस्तु फातुम के शौक वेरी कम मी कम मी मार्शल आर्ट्स मी दिए
2: ऐ हम फिट कों हूँ ना मेकिंग कसरते को ता ट्राई कोल लम मेकिंग क्लाह का जॉइन वी कसरते को ता एम में लाइकवाइज स्पोर्ट्स में एम वी मा
1: दम मी कोटा एरुम फेश गेन तम मी कमोगा मी उड़े नी
2: नूने बारा फ़ाहूँ लाइक 7 years आदि में वी मार्शल आर्ट्स का उल्ले ता एम में फुरे तमा सेल्फ डिफेंस क्लाह कुं कोटा को इंटरेस्ट उफेदुनी इतुरा मार्शल आर्ट्स ge class ta join wegen korea genda self defense class sandam wago tung ei 2015 ga community weekend ko na kula ka join within erona ne was like hafta ek one or two session a friday saturday ga do tem ehem bes ka gan ka 1 month e program dia iden nimeche program den martial arts academy ho da ne class ta ge me ko ho da ne ko feno ne sharks 2019 ga sharks join wegen taekwondo in prathama feshi
1: ko pa mi form ta ki format ta ki noniya
2: de martial arts se boni ma ei vara bavar sports do martial arts tere ga ne boxing kickboxing taekwondo karate bavar tafat disciplines sang e bore thing ege tere alu gandu main ko me practice kurani taekwondo ya Brazilian jiu-jitsu wa den kudako kickboxing ga ulelang den kudako kudo ga wes ulelang
1: ka gota overall ka mu re ate ga se bole
2: ve puri ha ate do it's but a bad martial arts tre go na na bad sports
1: lanka ga mi bevi ka ma fight league mi mubara tu mi journey ko mi sora ka kiya da di ba
2: asol gon regular ko taekwondo practice ko ran den membara onnakan engegen alugandu ge kickboxing coach nasir puni join ko la mi baverwan wenu he membara tuga puni ma westen alugandu huri kodako dehiya lekka daani bai no daani bai ei kala eha kickboxing naka mi puni practice libi fine nondo huri ke ka boxing skill alugandu ge numun nane ai kam taekwondo go ule tiwe then fudeura ka kick kure vene do then kickboxing bi mai both boxing and ama kicking do then coach kia fadun kick wara rangale ama rangalu ane do coach wara itubar kuri fadun na etana go sam rangal performance dekke na kama then coach edin hibbarun as join vi
1: then me mubarat ga fatu mi wada kuri 52 kilograms ke divisionu k1 boxing usulu mi ko ba mi ge marne ke
2: ane mubarat ga am ko compete kurane ka weight division category ta ke hunan so like jehene gagand ka emia ka evare ke weight opponent da de ego ta ema ama 52 kilogram माने कि हम आलोगन को ओपोनेंट इस 52 केजी है उन्ना ने दें किकबॉक्सिंग यह बड़े को फाटो ना का असुने के किकबॉक्सिंग ने इंगे ऐ बिकॉज़ आई एम टाइकोंडो एथलीट बॉर्डर दो दें किकबॉक्सिंग का आलोगन टाइंगे को तुम उरे करने के कोड़ा को ता फाट स्टाइल तल लाइक डच किकबॉक्सिंग दें के वन स्टाइल दें ये वागो तुम ये तफात स्टाइल है कोड़ा को दो कोचा इम्पोर्टेंट इंगे नहीं दो
1: कीने दे मुबारक कुरिये ते थाश्रीबा कीने हम क्या मिस विन वेगन ते राज्य रीति नंग हो दा दिगे मिथाश्रीबा फातुन से फकुरान कीने
2: बालुगन के फुरतमा किकबॉक्सिंग मैचा कवी मा अस्सुवारा न्यू एक्सपीरियंस है दो दुआ को ऐसा दे लाइफ का रिंगा कंगारा अमी कंपीट नो करन सो मुले लाइफ का वैसे रिंगा कंगारा फो कंपीट कुरी फुरतमा फारुमी एम वे मदेम वारा वारा तफात एक्सपीरियंस दिएर गहुरी कोड को नावस वे फदो एकमकु देंगे तना गोस ರಿಂಗಂ ಎರುನೇ ಮತ್ತೆ ಪುದೇ ವರಗ ಓಕೆ ವೆಚ್ಚೆ
1: ಫೌರ್ ವೆರು ವರ ರೀತಿ ನಮಗೆ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯ ಇತಿಹಾಸಿಲ್ ಕೋದ್ದೀನಿ ದೆನ್ ಮೀ ಮಾರ್ಷಲ್ ಆರ್ಟ್ಸ್ಗೆ ದಶ ಮೀ ಅನ್ನ ಠಾಯ್ಕೊಂಡು ಏನು ಇಬ್ಬನಿ ವರ ಗೀನ ವತ್ತರ ತಕಂಗ್ ಎಬ ಹುಟ್ಟೆ ಮಾರ್ಷಲ್ ಆರ್ಟ್ಸ್ಗೆ ತೆರೆಯಂಗ್ ಅಣ್ಣ ದೆನ್ ವಕಿ ಠಾಯ್ಕೊಂಡೋ ಕಿವೆ ಫಾತು ನಂಗೆ ಎಹಾ ಕಮುದಿಯೇ
2: ಟೈಕೊಂಡೋ ಕಿ ಒಲಿಂಪಿಕ್ ಸ್ಪೋರ್ಟ್ ಕ ವೆಫ ವರ ಬ್ಯಾವರ್ ಅಪರ್ಚುನಿಟೀಸ್ ತಂಗ್ ಹೂರಿ ಮಯ ದೆನ್ ರಾಜ್ಯಗ ವೆಸ್ ವರ ಪುರುಸತ ತಂಗ್ ಎಬ ಅಮ್ ಬೋರ್ಡ್ ಎಕಡಮಿ ಹೆಂಗ್ ಎಬ ಅಮ್ಮಿ ಕ್ಲಾಸ್ ದ ವರ ರಂಗಳ ಹಿಂಗಾ ಎಬ ಎಹೆಂ ವೀಮ ಟೈಕೊಂಡೋ ಎಮ್ ಎ ಲೈಕ್ ವನಿ
1: ಮಿ ಹರ್ದೆಂಗ್ ಮಿ ಫಾತುಂಗೆ ಮಿ ಜರ್ನಿ ತಿಕಿಯಾಲ್ ದಿನೇ ಹಿಸಾಬ ದಿಮ್ಗ ದೆನ್ ಟೈಕೊಂಡು ಅಹಮೆಂಗ್ ಆದಮ್ಗೆ ಜಾನ್ ದೆನ್ ಕಿಹಿನೆ ಮಿ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ತ ಮಿ ಕೂರಿಯದ್ದಾನಿ
2: ಅಳುಗಂಡು ಮಿ ಹಾರು ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಿ ಕೂರಾನಿ ಟೈಕೊಂಡು ಯಾ ಬ್ರೆಜಿಲಿಯನ್ ಜುಜುಟ್ಸು ಎಮ್ ಎ ರೆಗ್ಯುಲರ್ ಕೊದ್ದೆನ್ ಟೈಕೊಂಡು ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಕೂರಾನಿ ಹಫ್ತಾ ಅಮಗೋ ತಿಂದು ಕ್ಲಾಹುಗ ಏ ಹುಳುಮಾಲೆಗ ಯೂಶ್ವಲಿ ಟೈಕೊಂಡು ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಅಳುಗಂಡು ಕೂರಾನಿ ಕಮಕು ಮಾಲೆಗ ವೆಸ್ ಎಕಾಡೆಮಿಗೆ ಕ್ಲಾಸ್ ತಂಗೋವೆ ದೆಂಗ್ ಬ್ರೆಜಿಲಿಯನ್ ಜುಜುಟ್ಸು ಅಮ್ಮ ಹಫ್ತಾಯ್ಕು ಹಾದು ಈ ಮಾಲೆಗ ಎತ್ತಿಂದು ಹುಳು ಮಾಲೆಗ ಅಣೆ ತಿಂದು
1: ಹ್ಞೂ ಹ್ಞೂ ದೆಂಗ್ ಫಾತುನ್ ತಿಬುನಿ ಮಿಗೆ ಹೆಂಗ ಹರ್ ಕೂರಿನ್ನೇ ಮಿ ಕುಳಿವರ್ಗೆ ತೆರೆಯವಣಿ ದೆಂಗ್ ಕಷ್ಟದ ಕುರಂ ಬೇಣು ವಾತೀವೆ ಕುಳಿವರ್ಗೆ ತೆರೆಯ ವ್ಯಾಂಕಮ್ಮ ದೆಂಗ್ ಸ್ಕೂಲ್ದವ್ರಗ ಎವ್ವಿಸ್ ಕಾಲ ಕುಳಿವರ ಕುಳಿವಳುನಿ
2: ರಶುಗಳುಂಗಿರುಗ ದೆಂಗ್ ಕೊಮ್ಮೆ ಸ್ವರಕ ಹೆಂಗ್ ರಟ್ಟಿ ಕುದಿನ ನಾಯ್ಕೋ ಕುಳೆಂದಾಣದು ದೆನ್ ಸ್ಕೂಲ್ ಗವೆಸ್ ಒನ್ನ ಇಂಟ ಹೌಸ್ ಮುಬಾರ ಎತ್ತವಗದ್ದಿನ ಕೊಮ್ಮೆ ಸ್ವರಕ ವಾದಕುರ ನೇಯ್ ಏಕಂ ವರ ಕೂಡ ಇರು ಮೀ ಲೈಕ್ 14 ಇಯರ್ಸ್ಗೆ ಕೂರಿಂದ ದೆ ಮಾಲಿಯಸ್ ಎವ್ಎಸ್ ಅನೇ ಹಿಂ ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ ಸಿಕ್ಕೈ ನೋಲ್ ಆ್ಯಂಡ್ 2016 ಹಿಸಾಬ್ಗ ಕೂಡ ಕೊಚ್ಚೋಗಿನ್ನ ವೆಸ್ ದಾಮ್ ಫೆಶಿ ಕೂಡ ಕೊಚ್ಚೋಗಿನ್ನ ಕೊಸ್ ಲಾಸ್ಟ್ ಟಚ್ ಕೊಲ್ಲ ಒಳ್ಳೆ ಫೆಶಿ 2016 ದೆಮ್ ಎಕಾಡೆಮಿಯ ಗೋಳಿಗೆ ಮಾರ್ಷಲ್ ಆರ್ಟ್ಸ್ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಕೂರಂ ಫೆಶಿ 2019
1: ಎಮ್ಮ ಶೋ ಕುರಿಯ ಮಿದನಿ ಹಮ ಲವಯ ವೆಸ್ ಎಕುಗ ಫಾತುಂಗ್ ಮೀ ಮುನಿ ಫುಯ್ ಫಿಲ್ಮ್ ಗೊತ್ತುಂಗ್ ಕೊಂ ಕೊಂ ಕಂದ ಲವಾಡೋ ಹಂತ ಫಿಲ್ಮ್ ಬಲಂತ
2: ಮಿಹಾರು ವರ ಹಿಂ ಮೂವೀಸ್ ವೆಸ್ ನುಬೆಲೆದೋ ಕೂರಿಗ ದೆಮ್ ವರ ಸೀರೀಸ್ ಬಲ
1: ಲವೆ ಜಹಾನಮ ಮಿಸಾಲಕ ಕೊನ್ ಲವೆ ಜಹಾನಿ ನುನಿ ಕಾಕುಗೆ ಲವೆ ಜಹಾನಿ
2: ಡಿಪೆಂಡ್ಸ್ ಮಿಸಾಲ ಕದ್ದಂಗೊಳೆ ಅಪ್ಪೀಟ್ ಮ್ಯೂಸಿಕ್ ಎಕ್ಸಸೈಸ್ ಕೊರಗಾಡಿ ಗದಂಗೊಳೆ ಮೋಟಿವೇಟ್ ವೆದೋ ಏರು
1: ಹ್ಮ್ ಹ್ಮ್ ಎಹ್ ಮತ್ತಂಗೊಳೆ ಹಮ ಫೋರಿ ಗದ ಲವ್ ಕದ್ದಾನೆ